khu minit thori jam so nang tang sa program ta phang lai ma chu rang ja sau sai ta men ka chai rung rang ro kwang kon ka ma mai ro prime minister Narendra Modi ro ma chu sa national technology day sa kan nang mung wang mai ma ran tu ta aru nang mung wang scientist mai he po sa cha rang kha ma nang mung ro pang ha ja sa ta ko ra tau sa ma chet pang nang pokhran ha nang nuclear test per kuri rakta ngorau prime minister modi ra social media post nang phanta prime minister Narendra Modi ra iruman phanta mung wang nang mung po self reliant mung kayang ma kam nang nei innovation po tachen ma kam nang ra praju hobida tam po tachen nau re mung nang world of sector tam nang onuti tayang mo kau nang technology po pintum nang areng so jang rung moro to nahalugun nang tomo riba institute of health and medical sciences trims wang cardiology department ra triple vessel coronary angioplasty disease ragma raktamai han nang intravascular lithotripsy transluminal coronary angioplasty operation per ahum kuri kham onachil pradesh chief minister pema khandu ro machosa cardiology department ma ran thu to aro trims nang angioplasty kam per aling tayang ro re irso arab case per hajasi apaso kuri to arma machola operation kuri to kam per onachil pradesh nang afang la kamhan asi jang tu mo chief minister pema khandu ro social media post nang fan to state nang advanced cardiac care kau nang intravascular lithotripsy technology tang po se rau kamjung asi samuttu mo chief minister fan to manisa etanu nang nisi nong philosophy and mythology of evolution mang nang animation film takhai tu nang nei nye tam dokum function thum te preju onachal pradesh home minister mama natung thok tung o phan te nisi no thung alai nei oral narratives pa wong ka mura preju nisi no cultural heritage pa sanya nawya mahyang ma ahu ma tatak tang ma ire program ra takhai ru moro mama natung ra social media post na phan te kyorugi nei popse pomse state level taekwondo championship khel pa west kameng district na rupa hanang wangdi indoor stadium nang tathung tawang manisa thum ta parju nahalugun wang sports authority of india sai sai pa champion jang tung ro ta championship khel pa onachal taekwondo association ra tathung ta nang khu khak district wang khilari heng nai sports authority of india nahalugun wang khilari heng ra संगे लेडन स्पोर्ट्स एकेडमी ईटानगर वांग खिलाड़ी हेंग नांगम मुल्ला वार्षिक रोगरा वाक्सुमसर नई खा खिलाड़ी हेंग रनोंग तुंगो फांद तेगवंडु पोमसे खेल नंग नेशनल लेवल कंपटीशन नंग नई इंटरनेशनल कंपटीशन नंग अरुणाचल प्रदेश र खेल प अहु तखैरो स्टेट मंग प थयुंग र खाम नरी रन हु र मुरो कालाक्तंग एमएलए सेतेन चोंबे र सोशल मीडिया पोस्ट नंग फांद स्टेट वांग खिलाड़ी हेंग्र पन अरिन अरान खेल प तोहै रंग म इरसो कंपटीशन र लमलु प कुर मोलो एमले रफान द पलतुंग नंग अंडर 42 केजी जूनियर फीमेल तेगवंडु क्युरु गी कंपटीशन नंग लेपा राडा डिस्ट्रिक्ट वांग दक्नीर बासार गोल्ड मेडल लप्त जम म बेस्ट kyurugi female athlete dob labro api pa champion jangta dagnir basar lepa rada district mang pa thyung ye kha manai onachal pradesh ba pa mang pa thyung kha ma basar mle nyami nyabi jeni dirchi ra social media post nang dagnir ma rendu ta dagnir basar ra मनपांग यंग नेशनल लेवल कंपटीशन नंग अरुणाचल प्रदेश फांग कम रलोंग का तो प्रजु गोल्ड मेडल लाभ तुम और उत इंडिया र एशियन वेल्टिंग चैंपियनशिप 2026 खेल